दूर। कथना कथिना आवै तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थग पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे। हुक्मी हुक्म चलाए राहो, नानक विकसै वे परवाहो, साचा साहिब साच नाए, पाख्या पाओ अपार।